कहना है अब तो डेविड सनबॉर्न आजा माल बॉब जेम्स का पीना है मनाते हैं मोर देन जस्ट फ्रेंड्स में पीना है कुपुए के कि वो मुखोन्या ना अब तो सेनु रिगा मान क्वाई क्वाई वो मुखोन्या ना बापा लाम बाशना बाय सुका मोन लहा बोले तू ला पे आसिस मैं तो तेरा वाला कहना है इलिश्यू में आंटे पेरो हराबो बेडी संडे सेशंस जैज फ्यूजन एंड टोन्स Rhythm and blues, how did you come on a guy around town? Kai guy, Kiloba Hank, Kiloba Hank, when I a Philippi, a flap gamon, Augustus, car horse gamon, Doctor Maflap, when I'm on a key in Ore, Nsevajabo, so I get a unso jane, Mansevaja, a deflosham. E di floshe me go mautana a roastueng a di khoga mon ka tulape jale benson sine hlokale khale ine hlokale khale slaga sine sa benson ntonzwe ja ka mono ke di floshe mautana a di kho mntse itjalela mautana a di kho ka mon a roastueng wana nna ke mehe o tla ja hantle gobane maoto le nna se ke a ja ke a dija di-floshame gobane itse a ke etsa di-research ke fumana gore ntse ke re maotwana ke dijo tsa batho ba senang ngwe mangwe a the ke ke latlhile maotwana a dikgotlhe a recommendwa ke dingaka a na le ntho o thweng ke calogen mme calogen e etsa gore mmeleng o seke wa tsofala ka pele ke mo kgona re leng 10 years jena bo 30 marks gobane re ja di-floshame kore maotwana a dikgomo calogenre ke be ra tsofala re sa le bannyanyana mme he le lona ba sa tsebeng itseleleng di-floshame he le tla bona le sefatlheng mona o fumantse lele gantle ka nnete he on this father's day e re ke gopole bommangwane chege se ke ra ba otla ka dikotlo qobello mme ka nnethee ke tlang ka auscachanin a re fela samborela ke mo ratampe ausinwa